श्रीरामांच्या यज्ञमंडपात प्राणांच्या सर्वशक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोतेजन ऐकत आहेत. सुवर्ण सिंहासनावर बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकत आहेत. तापस वेश परिधान केलेले राजपुत्र कुश आणि

तव रामचरित्राचं गायन करीत आहेत. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, त्या नगरीच्या विशालतेवर, त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर, रथवाजी गज पथिक चालती नटुनी त्यांच्यावरी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे, घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदुंग वीणा नित्य नादती अलका नगरी परी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. स्त्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक, पुत्र उपजती निज कुल दीपक, नृशंस नाकुणी कुणिना नास्तिक, अतृप्तीचा कुठे न वावर नगरी घरी अंतरी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. इक्ष्वाकु कुल कीर्ति भूषण, राजा दशरथ धर्म परायण, राजा दशरथ धर्म परायण, त्या नगरीचे करितो रक्षण, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. दशरथास त्या तीघी भार्या, दशरथास त्या तीघी भार्या, सुवंश जात्या सुमुखी आर्या, सिद्धपतीच्या सेवा कार्या, बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. तिघी स्त्रियांच्या प्रीति संगमी, तिन्ही लोकीचे सुखये धामी, एक उणेपण ग्रहस्थाश्रमी, पुत्रोदयपण अजुनी नवता प्रीतीच्या अंबरी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. शल्य एकते कौसल्येसी, दिसे सुमित्रा सदा उदासी, कैक कैकयी करि नवसासी, दशरथास ही व्यथा एकती, छळिते अभ्यंतरी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. राजसौख्यते सौख्य जनांचे, राजसौख्यते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनांचे, काय काजया सौख्य धनाचे, काय काजया सौख्य धनाचे, कल्प तरुला फूल नसे का, वसंत सरला तरी, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी.

एकपणेपण ग्रहस्थाश्रमी एकपणेपण ग्रहस्थाश्रमी पुत्र जनमन अजुनी नवता प्रीतिचा अंबरी ओ